0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार, सुस्वागतम, शुभ दुपार। मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात अँड चुनी करीत आहात ऑन रेडिओ मॉरिशस। तर सिखोतीस मी त्यांचे संगीतमय कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी। तर नक्की साध्या 2 वाजतापर्यंत आणि या पहिल्या गाण्याने कार्यक्रम सुरुवात करूया।

0: तर मंडळींनो, अगदी गोरगो सुरुवात झालं आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रमाला. तर पुढील गीताकडे वळूया. नववारी तुम्हा सगळ्यांसाठी वाजवित आहोत.
1: धनक धनक

तर रसिको काही शंका नाही की आपण या 30 मिनिट त्यांचे संगीतमय कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. स्टे ट्यून्ड 2 वाजतापर्यंत.

तर सिखो या कोळीवाद्याची शान या कोळी गीतासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. धन्यवाद. शुभ दुपार.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोतनु शेडी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशस वर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणित।

श्रोतेनो पुढच्या गाळ्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.